0: भक्तीसुद्धा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्यप्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, श्रावण शुद्ध षष्ठी, अर्थात 18 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र. आज भगवान कल्की जयंती आहे. आज श्रीयाळ षष्ठी. आजची सुपोदन वर्णषष्ठी आहे. आज मंगळा गौरी पूजनाचा दिवस आहे.

कासेगाव तालुका वाळवा इथे आज श्री नागराज यात्रा आहे. सांगली इथल्या श्री दादा महाराज केळकर यांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं विचारधन. जर कर्म मनुष्याला बांधून ठेवतं तर व्यक्ती त्या कर्मापासून मुक्त कशी होणार किंवा तिला मुक्ती कशी मिळणार, ह्याविषयी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये विस्तृत विवेचन केलं आहे. भगवान म्हणतात, जोवर मानवी जीवन आहे तोपर्यंत त्याला कर्म करावंच लागेल, त्यापासून मुक्ती नाही. जे गृहस्थ संन्यस्त होतात त्यांनाही कर्म करावीच लागतात. त्याकरता भगवान श्रीकृष्णांनी एक अलौकिक उपाय सांगितला आहे. व्यक्ती कर्म तर करणारच, परंतु ती कर्मफलाच्या बंधनाने प्रभावित होणार नाही. याकरता कर्म हे आसक्तिरहित कर्म असणं आवश्यक आहे. कर्मफलाची इच्छा मनुष्यामध्ये चिंता आणि उद्वेग निर्माण करते आणि तो कर्माला बांधला जातो. परंतु हेच कर्म जेव्हा निस्वार्थी भावनेने केलं जातं तेव्हा व्यक्ती कर्मफळाला बांधली जात नाही. भगवान श्रीकृष्णांनी यासाठी कमळाचं उदाहरण दिलं आहे. कमळाचं फूल चिखलात उगवून सुद्धा त्याच्या वरती असतं. त्याप्रमाणे मनुष्य त्रिगुणांनी युक्त अशा जगात आसक्तिरहित कर्म करताना सुद्धा मुक्त होतो. जेव्हा आपण थोर आणि महान व्यक्तींच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा असं समजतं की लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन निस्वार्थ कर्म करणं हीच महामानवांची विशेषता आहे. जेव्हा आपण भूतकाळातली चिंता आणि भविष्यकाळातली आशंका आणि आसक्ती सोडून वर्तमान काळात जगणं शिकू तेव्हाच आम्ही निरासक्त कर्म करण्यास प्रारंभ करू शकू. दिनविशेष प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 18 ऑगस्ट. रामाला अनन्य भावे शरण जा. प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर खचित असं आढळून येईल, आपलं हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचंच आहे. जो काही पैसा अडका मान मरातब मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेने होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं. म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझं कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचं स्मरण करूया. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावं. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावं आणि मजेने असावं, आनंदाने संसार करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात रहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असं वागल्याने हवे नको पण नाहीसं होतं आणि अहमपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा. रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचं मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवज्जनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मार्ग आहे. यातच सर्वस्व आहे. भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते. भगवंताने गोपींना उपदेश केल्याचा ऐकेवात नाही, त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल. म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

3130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। कायस्थ प्रभू ज्ञातीचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते। त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मण सुद्धा आला होता। स्वामींची पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता। त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता। प्रभूंनी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवाला सांगितलं की स्वामींची पूजा कर। ब्राह्मणाने हातातलं नैवेद्याचं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट खाली ठेवलं, तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला। मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले, अरे तुझ्यासाठी 5,000 रुपये ठेवले आहेत, ते प्रथम घेऊन जा। स्वामींनी 3 वेळेला हे वाक्य म्हटलं। सदाशिव एकदम गांगरून गेला। तो स्वामींना म्हणाला, स्वामी मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे, मला 5,000 रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार? ब्राह्मणाचं बोलणं संपतं न संपतं तोपर्यंत एक फकीर एका काळ्या भोर कुत्र्याला घेऊन आला। स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचं ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितलं। स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरसावंद्य मानली। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने ते नैवेद्याचं ताट फस्त केलं आणि ते एकदम अदृश्य झाले। प्रभू हे सारं आश्चर्यचकित होऊन पाहत होते। त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता। परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या साह्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली। नैवेद्याच्या ताटात थोडं अन्न उरलं होतं। स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचं ताट परत दिलं। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने खाल्लेलं उष्ट अन्न खायचं की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला। तेव्हा स्वामी म्हणाले, तुला खायचं असेल तर खा, तुला खायचं असेल तर खा, नाही तर मला परत दे। स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईला परत आले। तेव्हा एक चमत्कार घडला। प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचारी म्हणून काम करत होता। ह्या मावशीने ह्या सच्चिल ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले। तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टाप्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते, तेच लोक भगवंताचे परमभक्त असतात। त्यांच्या मुखात कुठलेही मर्त्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचं नाम असतं। त्या नामात ती माणसं अखंड दंग असतात। त्यांचं परमेश्वरापाशी काहीच मागणं नसतं। ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता, तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिवषडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय सहावा सिमंतिनीची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सिमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती। जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्य सौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचंही सांगत होती। तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला, तर भावी दुर्दैव निरसावं म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सिमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचं शिवव्रत करू लागली। ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषध देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला। त्यावेळी दसरा दिवाळीचं निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्याशीच ठेवून घेतलं, त्यांची हौसमौज पुरवली। एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला। या दुःखद घटनेने सिमंतिनीवर जणू आभाळच कोसळलं। त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषध देशावर चढाई करून इंद्रसेनाचं राज्य बळकावलं आणि त्याला कैदेत टाकलं। याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवं आलं तरीही सिमंतिनीने आपलं सोमवारचं शिवव्रत चालूच ठेवलं। इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तिथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेलं। तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतलं। पुढे 3 वर्षांनी चित्रांगद परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्र नागांचं बळ, अमूल्य भेटी आणि तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन असं वचन देऊन यमुना तीरी आणून सोडलं। त्यावेळी सिमंतिनी ही स्नानासाठी आली होती। तिने त्याला पाहिलं पण ओळखलं नाही। त्याने तिला ओळखलं, तिची चौकशी केली आणि तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असं सांगून तो नैषध नगरीस गेला। तिथे शत्रूंना शरण आणून त्याने आपलं राज्य परत मिळवलं आणि आपल्या मातापित्यांसह सिमंतिनीला भेटला। त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला। चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केलं। सिमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचं सर्वतोपरी कल्याण झालं। ओम नमः शिवाय।

नृपाळ दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळास उपमिजे वायुसुत समरभूमी स भार्गव अजित।

धव तैसा मुख शशि अभिनव त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे तिचा जन्म काळी द्विज सर्व जातक वर्णिती अभिनव

कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णूकिती तनूचा सुवास अत्यंत जाय दशयोजना पर्यंत सूर्यप्रभे समकांती भासत

याचकतृप्ती तृणांकुर टवटवीत विरूढले असो नैषधपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरून

प्राणपुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातु व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलासराजे त्याचे उपासक आम्ही असो।

कोण मुळापासून सर्व सांग, मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण, बोलता आसुवे नयन भरुनिया चालिली, अश्रुधारा स्रवती खालत्या, लाविल्या पयोधर लिंगास गळत्या, दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे

तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनी सहाती धरून कानी सांगे अमृतवचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी तीन दिवसा भेटवीन लटिके नभे कदापि जाण श्री सदाशिवाची आण

दिवसत्रय प्रकटवू नको, ऐसे सांगोनी परमस्नेहे, येरी चोर दृष्टी मुख पाहे, म्हणे वाटते चित्रांगद होये, ऐसे काय घड

तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणोन शुभ समाचार त्यास सांगेन येरी करून हास्यवदन निज सदनाप्रती गेली सख्या बोलती आणवाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सीमंतिनी म्हणे।

नाग मनुष्य वेश धरून शत्रुस सांगे वर्तमान द्वादश सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले।

द्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले माता पितया समवेत चित्रांगद चालिला मिरवत नैषधपुर समस्त

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 6वा अध्याय ऐकला. 6व्या अध्यायाची फलश्रुती अशी, हा अध्याय स्त्रियांनी वाचावा, सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुषी होईल आणि कौटुंबिक आपत्ती टळतील. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा. यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र, अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन, भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 36वा श्लोक आहे, तो आपण पाहणार आहोत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपण पाहिलं हे 10 श्लोक जे आहेत त्याचा शेवटचा चरण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा आलेला आहे. आता पुन्हा पुन्हा ते सांगतायत की राम आपल्या दासाची, भक्तांची उपेक्षा करत नाही, हे कळलं थोडं थोडं. पण मग हा राम आहे कुठे, त्याला शोधायचं कुठे? ते ह्या पहिल्या चरणात सांगतायत. सदा सर्वदा देव सन्निध आहे. देव कुठे आहे, भगवंत कुठे आहे, असं जर आपल्याला शोधायचं असेल तर भगवद्गीतेनं म्हटलं आहे तसं, ईश्वर सर्व भूतानां हृदयेशेर्जुन तिष्ठती. तो आपल्या अंतःकरणात आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण फिरत राहतो, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर देवाला शोधायला. जे मोठे मोठे संत झाले ते देखील पहिल्यांदा शोधात फिरत राहिले, देवाच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधात फिरत राहिले. तसं इथं म्हटलं आहे, सदा सर्वदा नेहमीच, अमुक वेळेला असं नाही. देव सन्निध, अगदी जवळ. खरं सांगायचं म्हणजे तो अगदी जवळ आहे हे सुद्धा अलीकडे झालं. तोच आपण आहोत ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्याला ते कळलेलं नाही आणि त्यामुळे हा गोंधळ होतो. मी इथं म्हणताय सदा सर्वदा देव सन्निध आहे, होता नव्हे, पुढे असणारही नव्हे, आहे, अखंड आहे. आणि काय करतोय? कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. धारिष्ट कोणाचं पाहायचं? जो दास आहे, भक्त आहे त्याचा. सामान्य मंडळी जी आहेत, जी रामाची उपासना करत नाहीत, भगवंताच्या पूजा अर्चा नामस्मरण काहीच करत नाहीत, त्यांच्याबद्दल इथं ते काय बोलत नाहीत. ते म्हणतात की असा जो भक्त आहे, दास आहे, त्याचं धारिष्ट पाहतात. कृपाळूही आहे पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी, कसोटी घेण्यासाठी काही आपत्ती देखील त्याच्यावर कोसळतात. भक्त आहे म्हणजे त्याच्यावर काही आपत्ती कोसळणार नाही, असा जर कुणाचा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाला संसारात असताना, देह आहे तोपर्यंत नाना प्रकारची संकटं येणार, त्रिविध ताप आहेत ते त्याला पोळणार, पण ते पोळत असताना देखील एकीकडे कृपाळूपणाचा वरद हस्त आहे आणि एकीकडे त्याची परीक्षाही घेत आहेत. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट, खूप धारिष्ट पाहत नाही, अल्प. पण भगवंताच्या दृष्टीने जे अल्प आहे ते आपल्याला देखील खूप मोठं वाटतं, एवढं धारिष्ट आणायचं कुठनं? पण ते म्हणतात अल्पधारिष्ट पुरे. हे अल्पधारिष्ट दाखवताना भगवंतावर निष्ठा असावी लागते की तो माझा आहे, मी त्याचा आहे. मग साहेब बारीक सारीक गोष्टी असतील तर त्या मोठ्या धीराने त्याला तोंड द्यायचा, कारण तो कृपाळू आहे, दयाळू आहे, दीनानाथ आहे. मी त्याला धरलेला आहे तर तो माझी काळजी घेईलच घेईल. आई मुलाची काळजी घेते पण मुलाला काही गोष्टी कराव्याच लागतात, सगळंच आई करेल म्हणून चालत नाही. तसं इथं आपण आपल्या प्रयत्नांची, धैर्याची पराकाष्ठा केली पाहिजे, मग कृपाळूपणे तो आपल्याला सांभाळतो. पुढे पुन्हा ते म्हणतायत तो आहे कसा? सुखानंद आनंद कैवल्यदानी, तो सुखस्वरूप आहे. देवाच्या ठिकाणी दुःख नाही, आपल्याला दुःख आहे, मानवाला दुःख आहे, कारण तो देहाला मी म्हणतो, संसारात गुंततो आणि मग सुखदुःखाच्या गटंगळ्या खात राहतो. पण भगवंताच्या ठिकाणी फक्त सुखच आहे. म्हणून ते म्हणत आहेत सुख आनंद आनंद. भगवंत कसा आहे? आनंदरूप, सुखरूप असा आहे, शांतिरूप, तृप्तिरूप, तसं सगळ्या ठिकाणी आहे. तो तृप्त आहे, शांत आहे. आणखी एक पुढं त्यांनी त्याला शब्द लावला आहे कैवल्यदानी. जी व्यक्ती शरण येईल त्याला कैवल्य म्हणजे मोक्ष द्यायला तो समर्थही आहे आणि दानशूरही आहे. या दोन्ही गोष्टी पुन्हा लक्षात घेतल्या पाहिजेत. एखादा समर्थ असतो पण तो दानशूर असेलच असं सांगता येत नाही. पैसा आहे खूप पण देण्याची इच्छा नाही. शक्ती आहे पण कोणाला मदत करण्याची इच्छा नाही, काय उपयोग त्याचा. आणि एखाद्याला इच्छा खूप आहे पण सामर्थ्यच नाही कसलं, ना शक्ती, ना पैसा, ना ऐश्वर, काहीच नाही आहे, तो मदत काय करणार. म्हणजे ह्या ठिकाणी सामर्थ्य आणि दानशूरता दोन्ही एका ठिकाणी आला आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे कैवल्यदानी, सुखानंद आनंद कैवल्यदानी. आणि मग पुन्हा तो चरण आला आहे नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. राम हा दासाचा अभिमानी असल्यामुळे तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही. हा चरण पुन्हा पुन्हा 10 वेळेला का आलेला आहे? तर भक्ताला दासाला ही खात्री असायला पाहिजे की तो माझी उपेक्षा करणार नाही, तो निश्चित माझ्या पाठीमागं आहे. संकटे येणार येऊ देत पण मी त्याला तोंड देईन अशा एका खात्रीनं तो उभा राहतो. त्यासाठी हा चरण पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूयात। संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, श्रीधर फडके यांचं संगीत असलेली संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना. संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत.

मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ती के अमीट स्वरों का हिंदी भक्ती संगीत कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

0: नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये, ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे।
1: श्री स्वामी समर्थ। कायस्थ प्रभू ज्ञातीचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते। त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मण सुद्धा आला होता। स्वामींची पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता। त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता। प्रभूंनी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवाला सांगितलं की स्वामींची पूजा कर। ब्राह्मणाने हातातलं नैवेद्याचं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट खाली ठेवलं, तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला। मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले, अरे तुझ्यासाठी 5,000 रुपये ठेवले आहेत, ते प्रथम घेऊन जा। स्वामींनी 3 वेळेला हे वाक्य म्हटलं। सदाशिव एकदम गांगरून गेला। तो स्वामींना म्हणाला, स्वामी मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे, मला 5,000 रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार? ब्राह्मणाचं बोलणं संपत न संपत तोपर्यंत एक फकीर एका काळ्या भोर कुत्र्याला घेऊन आला। स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचं ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितलं। स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरसावंद्य मानली। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने ते नैवेद्याचं ताट फस्त केलं आणि ते एकदम अदृश्य झाले। प्रभू हे सारं आश्चर्यचकित होऊन पाहत होते। त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता। परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या सहाय्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली। नैवेद्याच्या ताटात थोडं अन्न उरलं होतं। स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचं ताट परत दिलं। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने खाल्लेलं उष्ट अन्न खायचं की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला. तेव्हा स्वामी म्हणाले, तुला खायचं असेल तर खा, तुला खायचं असेल तर खा, नाही तर मला परत दे. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईला परत आले. तेव्हा एक चमत्कार घडला. प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचारी म्हणून काम करत होता. ह्या मावशीने ह्या सच्चिल ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले. तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टाप्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते. तेच लोक भगवंताचे परमभक्त असतात. त्यांच्या मुखात कुठलेही मर्त्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचं नाम असतं. त्या नामात ती माणसं अखंड दंग असतात. त्यांचं परमेश्वरापाशी काहीच मागणं नसतं. ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता, तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको.

സർവാരിഷ്ടനാശകം ശാബരീ കവചം അഥ ധ്യാനം. ഓം നമോ ഭഗവതേ ശ്രീ വീരഭദ്രായ വിരുപാക്ഷിലം നികുംഭിനി ഷോഡശീ ഉപചാരിണി വരുഥിനി മാംസചർവിണി ചേം ചേം ചേം ചാമലാരൈ ധനം ധനം കമ്പ കമ്പ ആവേശയ ത്രിലോകവർത്തി ലോകദായി സഹസ്രകോടി ദേവാനാം ആകർഷയ ആകർഷയ നവകോടി ഗന്ധർവാന് ആകർഷയ ആകർഷയ ഹംസ ഹംസ സോഹം സോഹം സർവം രക്ഷ മാം രക്ഷ ഭൂതേഭ്യോ രക്ഷ ഗ്രഹേഭ്യോ രക്ഷ പിശാചേഭ്യോ രക്ഷ ശാകിനിതി രക്ഷ ഡാകിനിതി രക്ഷ അപ്രത്യക്ഷ പ്രത്യക്ഷാരിഷ്ടേഭ്യോ രക്ഷ രക്ഷ മഹാശക്തി രക്ഷ കവചശക്തി രക്ഷ രക്ഷ ഓജംവാല ഗുരുവാല ഓം പ്രസഹ ഹനുമന്തരക്ഷ ശ്രീമന്നാഥ ഗുരുത്രയം ഗണപതിം പീഠത്രയം ഭൈരവം സിദ്ധാഢ്യം ബടുകത്രയം പദയുഗം ദ്യുതിക്രമം മണ്ഡലം വൈരാടാഷ്ടചതുഷ്ടയം ച നക്കം വൈരാവലീ പഞ്ചകം ശ്രീമന്മാലിനി മന്ത്രരാജസഹിതം വന്ദേ ഗുരോർമണ്ഡലം ഇതി പ്രാർത്ഥന. യാ പ്രാർത്ഥനനന്തർ ഹാത് ജോഡു നമസ്കാര കരാവാ. അഥ പ്രാർത്ഥന. ഓം ഹ്രാം ഹ്രീം ഹ്രും ക്ഷാം ക്ഷിം ക്ഷും കൃഷ്ണക്ഷേത്രപാലായ നമഃ. ആഗച്ഛ ആഗച്ഛ ബലി സർവഗ്രഹശമനം മമ കാര്യം കുരു കുരു സ്വാഹ. ഓം നമോ ഓം ഹ്രീം ശ്രീം ക്ലീം ഐം ചക്രേശ്വരി ശംഖചക്രഗദാ പദ്മധാരിണി മമ വാഞ്ഛിത സിദ്ധിം കുരു കുരു സ്വാഹ. ഓം നമോ കമലവദന മോഹിനി സർവജനവശകാരിണി സാക്ഷാത് സൂക്ഷ്മസ്വരൂപിണി യന്മമ വശഗാ. ഓം സൂരാസൂരാ ഭവേയു സ്വാഹ. ഗുരുർബ്രഹ്മാ ഗുരുർവിഷ്ണു ഗുരുർദേവോ മഹേശ്വരഃ ഗുരുസാക്ഷാത് പരബ്രഹ്മ തസ്മൈ ശ്രീഗുരുവേ നമഃ. അജ്ഞാനതിമിരാന്ധസ്യ ജ്ഞാനാഞ്ജനശലാകയാ ചക്ഷുരുന്മീലിതം യേന തസ്മൈ ശ്രീഗുരുവേ നമഃ. അരുണകിരണജാലൈരഞ്ജിതാസാവകാശാ വിധൃതജപമാലാ വിട്ടികാപുസ്തകഹസ്താ ഇതരകരകരാഡ്യാ ഫുല്ലകാലാരഹസ്താ നിവസതുരുധിബാലാ നിത്യകല്യാണശീലാ. യാ പ്രാർത്ഥനനന്തർ ഹാത് ജോഡു നമസ്കാര കരാവാ. അഥ ശാബരീ കവച ജപേ വിനിയോഗഃ. असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे. या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा. श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ. ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षाम कुरु कुरु स्वाहा. ओम गुरुवे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम बलभद्राय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम हनुमते नमः. ओम शिवाय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ഓം ബദ്രിനാരായണായ നമഃ. ഓം ദുർഗാദേവ്യൈ നമഃ. ഓം സൂര്യായ നമഃ. ഓം ചന്ദ്രായ നമഃ. ഓം ഭൗമായ നമഃ. ഓം ബുധായ നമഃ. ഓം ഗുരവേ നമഃ. ഓം ഭൃഗവേ നമഃ. ഓം ശനൈശ്ചരായ നമഃ. ഓം രാഹവേ നമഃ. ഓം പുച്ഛനായകായ നമഃ. ഓം നവഗ്രഹരക്ഷാം കുരു കുരു നമഃ. ഓം മന്യേ വരം ഹരിഹരാദയ ഏവ ദൃഷ്ടാദൃഷ്ടേഷു തേഷു ഹൃദയം ത്വയി തോഷമേതി.
किं विक्षितेन भवता भुवियेन नान्यः कश्चित् मनोहरति नाथ भवानत एहि। ओम नमः श्रीमन् बलभद्र जय विजय अपराजित भद्रम भद्रम कुरु कुरु स्वाहा। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सर्व विघ्न शांतिं कुरु कुरु स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं बटुक भैरवाय आपदुद्धरणाय महानमस्याय स्वरूपाय दीर्घारिष्टं विनाशय विनाशय नाना प्रकार भोग प्रदाय मम। आपण जेव्हा दुसऱ्या करता म्हणतो त्यावेळेला त्याचे नाव उच्चारून यजमानस्य असं म्हणून पुढे म्हणावे। सर्वारिष्टं हन हन पच पच हर हर कच कच राजद्वारे जयं कुरु कुरु व्यवहार लाभं वर्धय वर्धय रणे शत्रुं विनाशय विनाशय वीनापत्ययोगं निवारय निवारय संत्युतिप्तिं कुरु कुरु पूर्णम आयुः कुरु कुरु स्त्री प्राप्तिं कुरु कुरु हुं फट स्वाहा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते विश्वमूर्तये नारायणाय श्री पुरुषोत्तमाय रक्ष रक्ष युष्मदधिनं प्रत्यक्षं परोक्षं वा अजीर्णं पच पच विश्वमूर्ते अरिन हन हन एकाहिकं द्व्याहिकं त्र्याहिकं चातुर्थिकं ज्वरं नाशय नाशय चतुरधिकान् वातान् अष्टादश क्षयरोगान् अष्टादश कुष्ठान् हन हन सर्वदोषान् भञ्जय भञ्जय तत्सर्वं नाशय नाशय शोषय शोषय आकर्षय आकर्षय मम शत्रुं मारय मारय उच्चाटय उच्चाटय विद्वेषय विद्वेषय स्तंभय स्तंभय निवारय निवारय विघ्नान् हन हन दह दह पच पच मथ मथ विध्वंसय विध्वंसय विद्रावय विद्रावय चक्रं गृहीत्वा शीघ्रमागच्छा गच्छ चक्रेण हन हन परविद्यां छेदय छेदय चतुर्शीति चेटकान् विस्फोटय नाशय नाशय वातशूला विहत दृष्टिन सर्प सिंह व्याघ्र द्विपद चतुष्पदान आपरे बाह्यांतरादि विवंतरिक्षगान अन्यान पि कश्चित देश काल स्थान सर्वान हन हन विषम मेघ नदी पर्वतादीन अष्टव्याधीन सर्वस्थानानि रात्रिदिन पथग चोरान वशमानय वशमानय सर्वोपद्रवान नाशय नाशय परसैन्यं विदारय विदारय परचक्रं निवारय निवारय दह दह रक्ष

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देहि मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. दुपार चवळीला द्वारकाधीश राजवाड्यामध्ये आलेले, राज्यसभेमध्ये आलेले, आणि राज्यसभेमध्ये आल्यानंतर यातला एक सैनिक भगवंताच्या जवळ जाऊन म्हणायला लागले की महाराज, आज कोणीतरी ब्राह्मण देवता तुमच्या दर्शनाकरता बाहेर आतुरतेने वाट पाहते, आणि त्यांचं नाव सुदामा आहे. सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवंतानी एकदम सिंहासनावर उडी घेतली, आणि उडी घेतल्यानंतर पाहिलं तर आपल्या मित्राची दीनावस्था पाहिलेली. स्वतः भगवंतानी उचलून जर कुठे नेलं असेल तर राजवाड्याच्या सिंहासनावरती न ठेवता एकदम अंतपुरात घेऊन गेलेले. अंतपुरात घेऊन गेल्यानंतर स्वतःच्या पर्यंगावरती, स्वतःच्या पलंगावरती सुदाम्याला बसवलेले. सुदाम्याला बसवल्यानंतर स्वतः भगवान सुदाम्याची सेवा करतात. रुक्मिणी माता पाहते आज भगवंतानी कोण ब्राह्मण घरात आणलेला आहे. आजपर्यंत जो कोणी याचक यायचा, जो कोणी ब्राह्मण यायचा, तो राजदरबारात ज्याला काय हवा असेल तो राजदरबारात दान घेऊन तो आपल्या घरी जायचा. पण आज भगवंतानी भगवत भक्त असणाऱ्या सुदाम्याला आज अंतपुरामध्ये घेऊन आलेले. भगवान स्वतः पायाने हाताने सेवा करतात. भगवंताच्या सुदाम्याचे पाय चिपतायत तेव्हा रुक्मिणीला सांगितलं, अगं रुक्मिणी गरम पाणी घेऊन ये, ब्राह्मण देवता आज आपल्या घरी आलेले. इप्रप्रसादात धरणी धरोहम, या ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे मी आज द्वारकेचा अधिपती झालेले. मी द्वारकाधीश जे नाव साध्य केलेलं आहे ते नाव या केवळ ब्राह्मणांच्या मुळे प्राप्त झालेले. आणि रुक्मिणी तुझं जे पाणी ग्रहण केलेले ते केवळ या ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे केलेले. विप्रप्रसादात कमलावरोहम, त्या रुक्मिणीनी गरम पाणी घेऊन आलेली, सुवर्ण तामण घेतलेलं आहे, आणि स्वतः भगवान पाय धुतात. भगवान सुदाम्याचे पाय धुतात, पाय धुता धुता त्या भगवंताच्या सुदाम्याच्या पायातला काटा भगवंताच्या हाताला लागलेला. तेव्हा भगवंतानी रुक्मिणीला सांगितलं, अगं रुक्मिणी सुई घेऊन ये म्हणे, कारण माझ्या सुदाम्याला अत्यंत कष्ट झालेले, खूप संकट पार करून माझ्या दर्शनाकरता या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा या रुक्मिणीनी सुई हा शब्द पहिलेला आहे, पहिल्यांदा ऐकला. ती म्हणजे सुई म्हणजे काय महाराज, कारण आजपर्यंत ऐश्वर्यामध्ये जुळलेली ही रुक्मिणी तिला सुई म्हणजे काय माहिती नाही. तेव्हा पतिराजाला काही न विचारता तिने विचार केला, आपण सत्यभामेच्या घरात जाऊ म्हणले. तिच्या घरात जो सुई असेल मागून, तेव्हा ही सत्यभामेच्या घरात गेलेली, तेव्हा सत्यभामेला सुद्धा माहिती नाही. तेव्हा या रुक्मिणीला येण्याकरता विलंब झालेला हे पाहिलं तेव्हा भगवान स्वतः आपल्या दाताने या सुदाम्याच्या चरणातला काटा काढत आहेत. देख सुदामा की दिनदशा, करुणा करके करुणा करुणा निधी रोये, पाणी परात को हात छुए नाही, नयन जलसे पगद होई. स्वतः भगवान सुदाम्याची सेवा करतात. आणि दुपारची वेळ झालेली, पाद्यपूजा झालेली आहे, तेव्हा या सुदाम्याला जर काय केलं असेल, पंचपक्वान्नाचं जेवण दिलेलं. सुदाम्याने शिवा आजपर्यंत कधी पंचपक्वान्नाचा आस्वाद घेतलेला नाही, कारण दरिद्री जीवन जगत आहे. आणि आज भगवंताच्या हातचा प्रसाद मिळालेला, तेव्हा भगवान स्वतः सुदाम्याला भरवत आहेत. दुपारचं जेवण झालेले आणि सुदामा वामकुक्षी करता जरा पोहोडलेले. संध्याकाळची दिवी लागण्याची वेळ झालेली. सगळी भगवंताची मुलं देवाच्या पुढे बसतायत. देवाच्या पुढे बसून शुभम करोति कल्याणम स्तोत्र म्हणतायत, तेव्हा हा सगळा आवाज या सुदाम्याने ऐकला. सुदाम्याने विचारलं की बाबा अरे कृष्णा हा आवाज कोणाचा येतोय? तेव्हा कृष्णाने सांगितलं अरे सुदाम्या तुझा आवाज ऐकतोय तो माझ्या मुलांचा आहे. अरे म्हणले काय तुझं लग्न झालंय की काय? हो म्हणले महाराज माझं लग्न झालंय. तुमच्या आशीर्वादामुळे माझं लग्न झालेलं आहे, माझा विवाह गृहस्थाश्रम सुद्धा उत्तम प्रकारे चाललेला आहे. तेव्हा सुद्धा म्हणजे म्हणतायत की महाराज मला माझ्या भाभीजींचं दर्शन घ्यायचंय, मला माझ्या वहिनीचं दर्शन घ्यायचंय. तेव्हा भगवंतांनी सांगितलं महाराज काही काळजी करू नका, म्हणजे तुम्ही बसा म्हणजे. तेव्हा रुक्मिणीला बोलवलेले, रुक्मिणीला बोलवून सांगितलं रुक्मिणी नमस्कार कर. रुक्मिणी नमस्कार केलेला आहे. अखंड सौभाग्यवती भव. सुदाम देवाने आशीर्वाद दिलेले. रुक्मिणीच्या मागे सत्यभावा आलेली, अखंड सौभाग्यवती भव. तिच्या मागे जांबवती आलेली, अखंड सौभाग्यवती भव. तिच्या मागे मित्रविंद आलेली, तिला अखंड सौभाग्यवती भव. सुदामदेव चमकून पाहायला लागले. अरे म्हणले तुझ्या या दासी इतकी काय सगळ्या? हो म्हणले महाराज सगळा तुमचा कृपा आशीर्वाद आहे, म्हणले तुम्ही फक्त आशीर्वाद देण्याचं काम करा म्हणले. तेव्हा एक एक पत्नी यायला लागले. हा सुदामदेव हात उचलून उचलून थकला, आता जीवा हातामध्ये ताण राहिलेला नाही. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. सगळ्यांना आशीर्वाद द्यालेले. जीव दुपारी पंचपक्वान्नाचं जेवण झालेलं होतं, ते पंचपक्वान्नाचं जेवण केव्हा जिरलेलं होतं या सुदामदेवाचं. सुदामदेव अत्यंत थकलेले. आता भव शब्द निघून गेले, अखंड सौभाग्यवती, अखंड सौभाग्यवती. किती स्त्रिया येत आहेत तेव्हा सगळीकडे पाहिलं तर अजून काय स्त्रियांचे रांग सुरी. तेव्हा सुदामदेव भगवंताच्या कडे पाहत आहेत. अरे भगवंता या सगळ्या कोण म्हणले? तुझ्या पत्त्यां की काय? हो म्हणले महाराज हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या जेणेकरून यांचा अखंड सौभाग्य सौभाग्य राहील आणि हे सौभाग्य माझ्या आयुष्याकरता कारणीभूत होणार आहे. ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळावा. तेव्हा या सगळ्या पत्न्या एक एक एक यायला लागले. सुदामदेव अत्यंत थकलेले. आता सौभाग्यवती सुद्धा गेलं, अखंड अखंड एवढंच यायला लागलेले. अजूनही पत्त्या काही संपत नाही. तेव्हा सुदामजीच्या मुखातून फक्त अ अ अ यायला लागलेले. तेव्हा भगवंतांनी विचार केला आता सुदामजींना जास्त त्रास देऊन उपयोग नाही. तेव्हा भगवंतांनी सांगितलं आता महाराज असं करा म्हणले, सगळ्यांना एकच आशीर्वाद द्या म्हणले तुम्ही. तेव्हा सगळ्या स्त्रियांना बोलवले आणि सगळ्या स्त्रियांनी या सुदामजींना सुदामजींनी सगळ्या स्त्रियांना आशीर्वाद दिलेले. अखंड सौभाग्यवत वती भव, तुमची कीर्ती ही चिरकाल चिरंतर राहो अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि पुत्र पौत्रांनी युक्त तुमचं तुमचा गृहस्थाश्रम पुत्र पौत्राधिकांनी युक्त व्हावा अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि सुदामदेव एकदम शांत बसलेले. सगळ्या स्त्रिया गेलेल्या आहेत आणि सगळ्या स्त्रिया गेल्यानंतर कोणाला कृष्णाला म्हणलं अरे बाबा कृष्णा किती पत्नीशी? अरे बाबा माझी एकच पत्नी, तर माझा संसार नाकेनो आलेला बाबा. मी माझ्या संसारात किती दुःखी कष्टी आहे हीच विचार करतोय. तेव्हा तू या सगळ्या स्त्रियांच्या बरोबर कशा प्रकारे गृहस्थाश्रम चालवतोस? तेव्हा मला भगवान म्हणतायत महाराज हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे. दुसरा दिवस आलेला आहे. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे नित्याच्या सवयीप्रमाणे सुदामजी उठलेले. सुगंधी द्रव्याचं स्नान झालेलं आहे, उठणं वगैरे लावून स्नान झालेलं आहे आणि भगवंतांनी भरधरी वस्त्र सुदामजी देवजींना निसाल दिलेले. आणि दोघेही बसलेले बालपणाच्या अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. सानेपरींच्या आश्रमात कशा प्रकारे यांनी क्रीडा केली होती, साने गुरुंची कशी सेवा केलेली होती, सगळ्या पूर्वस्मृतीला उजाळा मिळालेला आहे. पूर्वस्मृती एकदम जागृत झालेली आहे. तेव्हा भगवंतांनी विचारलं अरे सुदामा तुझा विवाह झाला की नाही? म्हणले ते म्हणले हो महाराज तुझा विवाह माझा विवाह झालेला आहे. भगवंता ही सगळी तुझीच कृपा आहे म्हणे, माझा विवाह झालेला आहे आणि मला चार मुले आहेत म्हणले महाराज. तेव्हा भगवंतांनी विचार केला की माझा भक्त कसा आहे? अनन्य भावाने मला शरण आलेला आहे आणि आयाची तृप्तीने जीवन जगतोय. तेव्हा याच्यावरती काहीतरी कृपा करावी अशा प्रकारचा विचार भगवंतांनी केलेला आहे. आणि भगवंतांनी या सुदाम्याच्या सेवेमध्ये 8 दिवस घालवलेले. तेव्हा सुदामजी एके दिवशी पत्नीची आठवण झालेली, मुलाबाळांची आठवण झालेली, गळगळा आश्रय व्हायला लागलेली. तेव्हा सुदामजी भगवंताला म्हणतात, अरे भगवंता आता मला जाण्याकरता आज्ञा दे बाबा, पोरबंदरला जाण्याकरता आज्ञा दे, कारण मी जर नाही गेलो तर माझी मुलं उपाशी राहतील, माझी पत्नी उपाशी राहील, कारण मी जी भिक्षेमध्ये आणतो त्याच्यावरती आमचा गृहस्थाश्रम चालतो, आणि मी इकडे आल्यापासून भिक्षा बंद आहे, कारण माझी पत्नी सुद्धा माझ्याप्रमाणे अयाचित आहे, कुणाला कधी मागणार नाही, स्वतः करता मागणार नाही, भगवंता आता मला जाण्याकरता आज्ञा दे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा माझ्या भाभीजींनी मला काय दिले की नाही म्हणले. तेव्हा हे भगवंताचं ऐश्वर पाहिलं आणि या सुदामजींना आपल्या दारिद्र्याची लाज वाटायला लागली. तेव्हा भगवंताने या सुदामींनी जे आणलेले पोहे होते ते सुद्धा लपवून ठेवण्याचा प्रयत्न चाललेला होता. भगवंतांनी पाहिलं की सुदामजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, तेव्हा ती पोह्याची पुरचुंडी पाहिलेली आणि सुदामजींच्या हातातून भगवंतांनी घेतलेली. भगवंतांनी घेऊन तो प्रसाद स्वतः भगवंत ग्रहण करतायत. एक मुठी खाल्ली आणि दुसरी मुठी हातात घेतल्याबरोबर तिकडून रुक्मिणी धावत आलेली की महाराज हा ब्राह्मणांचा प्रसाद आहे, हा ब्राह्मणांचा प्रसाद आम्हाला सुद्धा मिळावा म्हणून त्या रुक्मिणीनी ती पोहे घेतलेले आणि सगळ्यांना थोडे थोडे वाटलेले. भगवंतांनी जो प्रसाद ग्रहण केलेला आहे त्या प्रसाद रूपाने या सुदामजींची नगरी सोन्याची करून टाकली. या सुदामजींना सांगितलं की महाराज तुमची जायची इच्छा असेल, कारण आज मुलं तुझी वाट पाहत असतील, तुमची पत्नी तुमची वाट पाहत असेल, महाराज तुम्हाला जायचं असेल तर आता तुम्ही जाऊ शकता. तेव्हा या सुदामजींनी आपली जी वस्त्र होती पहिली ती वस्त्र नेसलेली आणि भगवंताची जी वस्त्र भरझरी वस्त्र होतं त्याच ठिकाणी काढून ठेवलेले. भगवंता मला कुठल्याही प्रकारचं धन नकोय बाबा, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैभी भूका ना रहू संतन भूका जाय. भगवंता द्यायचं असेल तर एवढंच दे जेणेकरून माझ्या कुटुंबाचं भरण पोषण होईल आणि माझ्या घरामध्ये आल्यानंतर कोणी अतिथी विनमुख जाता कामा नाही, एवढं दे भगवंता. म्हणून हे तुझं ऐश्वर सुद्धा मला नको, कारण ऐश्वर जर असेल, ऐश्वर जर आल्यानंतर मला जो तुझं विस्मरण घडणार असेल त्या ऐश्वर्याची सुद्धा काय किंमत आहे, मला तुझं ऐश्वर नको. म्हणून ते भरझरी वस्त्र सुदामजीने तिथे काढून ठेवलेले, आपली पहिली वस्त्र धारण केलेली आणि सुदामजी तिथं कुठे निघाली असेल, पोरबंदरला निघालेली. पोरबंदरला निघाल्यानंतर सुदामजींची नगरी सोन्याची झाली होती. पाहिलं तर सुशीला भरझरी वस्त्र धारण केलेले, गळ्यामध्ये अनेक प्रकारची आभूषण घातलेली, हातामध्ये सुवर्णाचं तामण घेतलेलं आहे आणि आपल्या पतीच्या औक्षणाकरता दरवाजावरती उभी. सुदामजी सगळीकडे चमकून पाहतायत, पाहतायत आज आपल्या पत्नीला सुद्धा ओळखत नाहीत, आज आपण दुसरीकडे चालू की काय, अशा प्रकारचा विचार या सुदामजीच्या मनात यायला लागले. तेव्हा सुदामजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. अरे भगवंता मी फक्त तुझ्या दर्शनाकरता आलेलो होतो, मला कुठल्याही प्रकारच्या ऐश्वर्याची इच्छा नव्हती. आणि भगवंतांनी जर काय केलं असेल तर या सुदामजीच्या वरती अनुग्रह केलेला आहे आणि त्याचा 18 वर्ष असणार दारिद्र्य नष्ट करून या सुदामजीचं भालमस्तकावरती रेषात बदलली. भाली सुदामजीच्या विधीने लिहिले की भीक मागावे ते पुसवून हरीने लिहिले की भीक न मागावे. सुदामजीला अष्टैश्वर्य संपन्न केलेलं आहे आणि सुदामजीचा गृहस्थाश्रम पुन्हा आनंदात चाललेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 36वा श्लोक आहे, तो आपण पाहणार आहोत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपण पाहिलं हे 10 श्लोक जे आहेत त्याचा शेवटचा चरण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असं आलेलं आहे. आता पुन्हा पुन्हा ते सांगतायत की राम आपल्या दासाची, भक्तांची उपेक्षा करत नाही, हे कळलं थोडं थोडं. पण मग हा राम आहे कुठे? त्याला शोधायचं कुठे? ते ह्या पहिल्या चरणात सांगतायत. सदा सर्वदा देव सन्निध आहे. देव कुठे आहे, भगवंत कुठे आहे, असं जर आपल्याला शोधायचं असेल तर भगवद्गीतेनं म्हटलं आहे तसं, ईश्वर सर्व भूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती. तो आपल्या अंतःकरणात आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण फिरत राहतो, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर, देवाला शोधायला. जे मोठे मोठे संत झाले ते देखील पहिल्यांदा शोधात फिरत राहिले, देवाच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधात फिरत राहिले. तसं इथं म्हटलं आहे, सदा सर्वदा नेहमीच, अमुक वेळेला असं नाही. देव सन्निध, अगदी जवळ. खरं सांगायचं म्हणजे तो अगदी जवळ आहे हे सुद्धा अलीकडे झालं. तोच आपण आहोत ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्याला ते कळलेलं नाही आणि त्यामुळे हा गोंधळ होतो. इथं म्हणताय सदा सर्वदा देव सन्निध आहे, होता नव्हे, पुढे असणारही नव्हे, आहे, अखंड आहे. आणि काय करतोय? कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. धारिष्ट कोणाचं पाहायचं? जो दास आहे, भक्त आहे त्याचा. सामान्य मंडळी जी आहेत, जी रामाची उपासना करत नाहीत, भगवंताच्या पूजा अर्चा नामस्मरण काहीच करत नाहीत, त्यांच्याबद्दल इथं ते काय बोलत नाहीत. ते म्हणतात की असा जो भक्त आहे, दास आहे, त्याचं धारिष्ट पाहतात. कृपाळूही आहे पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी, कसोटी घेण्यासाठी काही आपत्ती देखील त्याच्यावर कोसळतात. भक्त आहे म्हणजे त्याच्यावर काही आपत्ती कोसळणार नाही असा जर कोणाचा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाला संसारात असताना देह आहे तोपर्यंत नाना प्रकारची संकटं येणार, त्रिविध ताप आहेत ते त्याला पोळणार, पण ते पोळत असताना देखील एकीकडे कृपाळूपणाचा वरद हस्त आहे आणि एकीकडे त्याची परीक्षाही घेत आहेत. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट, खूप धारिष्ट पाहत नाही, अल्प. पण भगवंताच्या दृष्टीने जे अल्प आहे ते आपल्याला देखील खूप मोठं वाटतं. एवढं धारिष्ट आणायचं कुठनं? पण ते म्हणतात अल्प धारिष्ट पुरे. हे अल्प धारिष्ट दाखवताना भगवंतावर निष्ठा असावी लागते की तो माझा आहे, मी त्याचा आहे. मग साहेब बारीक सारीक गोष्टी असतील तर त्या मोठ्या धीराने त्याला तोंड द्यायचा, कारण तो कृपाळू आहे, दयाळू आहे, दीनानाथ आहे. मी त्याला धरलेलं आहे तर तो माझी काळजी घेईलच घेईल. आई मुलाची काळजी घेते पण मुलाला काही गोष्टी कराव्याच लागतात, सगळंच आई करेल म्हणून चालत नाही. तसं इथं आपण आपल्या प्रयत्नांची, धैर्याची पराकाष्ठा केली पाहिजे, मग कृपाळूपणे तो आपल्याला सांभाळतो. पुढे पुन्हा ते म्हणतायत तो आहे कसा? सुखानंद आनंद कैवल्यदानी, तो सुखस्वरूप आहे. देवाच्या ठिकाणी दुःख नाही, आपल्याला दुःख आहे, मानवाला दुःख आहे, कारण तो देहाला मी म्हणतो, संसारात गुंततो आणि मग सुखदुःखाच्या गाटंगळ्या खात राहतो. पण भगवंताच्या ठिकाणी फक्त सुखच आहे. म्हणून ते म्हणतात सुख आनंद आनंद. भगवंत कसा आहे? आनंदरूप, सुखरूप असा आहे, शांतिरूप, तृप्तिरूप, तसं सगळ्या ठिकाणी आहे. तो तृप्त आहे, शांत आहे. आणखी एक पुढं त्यांनी त्याला शब्द लावला आहे कैवल्यदानी. जी व्यक्ती शरण येईल त्याला कैवल्य म्हणजे मोक्ष द्यायला तो समर्थही आहे आणि दानशूरही आहे. या दोन्ही गोष्टी पुन्हा लक्षात घेतल्या पाहिजेत. एखादा समर्थ असतो पण तो दानशूर असेलच असं सांगता येत नाही. पैसा आहे खूप पण देण्याची इच्छा नाही. शक्ती आहे पण कोणाला मदत करण्याची इच्छा नाही. काय उपयोग त्याचा? आणि एखाद्याला इच्छा खूप आहे पण सामर्थ्यच नाही कसलं, ना शक्ती, ना पैसा, ना ऐश्वर, काहीच नाही आहे, तो मदत काय करणार? म्हणून ह्या ठिकाणी सामर्थ्य आणि दानशूरता दोन्ही एका ठिकाणी आला आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे कैवल्यदानी, सुखानंद आनंद कैवल्यदानी. आणि मग पुन्हा तो चरण आला आहे नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. राम हा दासाचा अभिमानी असल्यामुळे तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही. हा चरण पुन्हा पुन्हा 10 वेळेला का आलेला आहे? तर भक्ताला दासाला ही खात्री असायला पाहिजे की तो माझी उपेक्षा करणार नाही, तो निश्चित माझ्या पाठीमागा आहे. संकटे येणार येऊ देत पण मी त्याला तोंड देईन अशा एका खात्रीनं तो उभा राहतो. त्यासाठी हा चरण पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्यपाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

0: नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे।
1: श्री स्वामी समर्थ। कायस्थ प्रभू ज्ञातीचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते। त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मण सुद्धा आला होता। स्वामींची पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता। त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता। प्रभूंनी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवाला सांगितलं की स्वामींची पूजा कर। ब्राह्मणाने हातातलं नैवेद्याचं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट खाली ठेवलं, तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला। मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले, अरे तुझ्यासाठी 5,000 रुपये ठेवले आहेत, ते प्रथम घेऊन जा। स्वामींनी 3 वेळेला हे वाक्य म्हटलं। सदाशिव एकदम गांगरून गेला। तो स्वामींना म्हणाला, स्वामी मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे। मला 5,000 रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार? ब्राह्मणाचं बोलणं संपत न संपत तोपर्यंत एक फकीर एका काळ्या भोर कुत्र्याला घेऊन आला। स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचं ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितलं। स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरसावंद्य मानली। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने ते नैवेद्याचं ताट फस्त केलं आणि ते एकदम अदृश्य झाले। प्रभू हे सार आश्चर्यचकित होऊन पाहत होते। त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता, परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या सहाय्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली। नैवेद्याच्या ताटात थोडं अन्न उरलं होतं। स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचं ताट परत दिलं। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने खाल्लेलं उष्ट अन्न खायचं की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला. तेव्हा स्वामी म्हणाले, तुला खायचं असेल तर खा, तुला खायचं असेल तर खा, नाही तर मला परत दे. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईला परत आले. तेव्हा एक चमत्कार घडला. प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचारी म्हणून काम करत होता. ह्या मावशीने ह्या सच्चिल ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले. तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टाप्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते, तेच लोक भगवंताचे परमभक्त असतात. त्यांच्या मुखात कुठलेही मर्त्यसंदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचं नाम असतं. त्या नामात ती माणसं अखंड दंग असतात. त्यांचं परमेश्वरापाशी काहीच मागणं नसतं. ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता, तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
0: सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलं निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानां आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः. आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा. ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ शाबरी कवच जपे विनियोग, असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे. या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा. श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ. ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षाम कुरु कुरु स्वाहा. ओम गुरुवे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम बलभद्राय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम हनुमते नमः. ओम शिवाय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम बद्रीनारायणाय नमः. ओम दुर्गादेव्यै नमः. ओम सूर्याय नमः. ओम चंद्राय नमः. ओम भौमाय नमः. ओम बुधाय नमः. ओम गुरवे नमः. ओम भृगवे नमः. ओम शनैश्चराय नमः. ओम राहवे नमः. ओम पुच्छनायकाय नमः. ओम नवग्रह रक्षाम कुरु कुरु नमः. ओम मन्ये वरम हरिहरादय एव दृष्टा दृष्टेषु तेषु हृदयं त्वयितोषमेति किं विक्षितेन भवता भुवि येन नान्यः कश्चित् मनोहरति नाथ भवानत एहि. ओम नमः श्रीमन बलभद्र जय विजय अपराजित भद्रम भद्रम कुरु कुरु स्वाहा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्व विघ्न शान्तिं कुरु कुरु स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं बटुक भैरवाय आपदुद्धरणाय महानमस्याय स्वरूपाय दीर्घारिष्टं विनाशय विनाशय नाना प्रकार भोग प्रदाय मम. आपण जेव्हा दुसऱ्या करता म्हणतो त्यावेळेला त्याचे नाव उच्चारून यजमानस्य असं म्हणून पुढे म्हणावे. सर्वारिष्टं हन हन पच पच हर हर कच कच राजद्वारे जयं कुरु कुरु व्यवहारे लाभं वर्धय वर्धय रणे शत्रुं विनाशय विनाशय वीणापत्ययोगं निवारय निवारय संत्युतिप्तिं कुरु कुरु पूर्णम आयुः कुरु कुरु स्त्री प्राप्तिं कुरु कुरु हुं फट स्वाहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते विश्वमूर्तये नारायणाय श्री पुरुषोत्तमाय रक्ष रक्ष युष्मदधिनं प्रत्यक्षं परोक्षं वा अजीर्णं पच पच विश्वमूर्ते अरिन हन हन एकाहिकं द्व्याहिकं त्र्याहिकं चातुर्थिकं ज्वरं नाशय नाशय चतुरधिकान् वातान् अष्टादशक्षयरोगान् अष्टादशकुष्ठान् हन हन सर्वदोषान् भञ्जय भञ्जय तत्सर्वं नाशय नाशय शोषय शोषय आकर्षय आकर्षय मम शत्रुं मारय मारय उच्चाटय उच्चाटय विद्वेषय विद्वेषय स्तंभय स्तंभय निवारय निवारय विघ्नान् हन हन दह दह पच पच मथ मथ विध्वंसय विध्वंसय विद्रावय विद्रावय चक्रं गृहीत्वा शीघ्रमागच्छा गच्छ चक्रेण हन हन परविद्यां छेदय छेदय चतुर्शीति चेटकान् विस्फोटय नाशय नाशय वातशूला विहत दृष्टिन सर्प सिंह व्याघ्र द्विपद चतुष्पदान आपरे बाह्यांतरादि विवंतरिक्षगान अन्यानपि कश्चित देश काल स्थान सर्वान हन हन विषम मेघ नदी पर्वतादीन अष्टव्याधीन सर्वस्थानानि रात्रिदिन पथग चोरान वशमानय वशमानय सर्वोपद्रवान नाशय नाशय परसैन्यं विदारय विदारय परचक्रम निवारय निवारय दह दह।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी

0: पादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांत प्रशांत ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे। कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 18 ऑगस्ट. रामाला अनन्य भावे शरण जा. प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर खचित असं आढळून येईल, आपलं हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचंच आहे. जो काही पैसा अडका मान मरातब मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेने होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं, म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझं कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचं स्मरण करूया. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावं. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावं आणि मजेने असावं, आनंदाने संसार करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात रहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असं वागल्याने हवे नको पण नाहीसं होतं आणि अहमपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा. रामा तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरता हातच पुढे करीत नाही त्याला तो काय करणार. तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचं मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवतजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये हाच समाधानाचा मार्ग आहे. यातच सर्वस्व आहे. भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते. भगवंताने गोपींना उपदेश केल्याचा ऐकेवात नाही, त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल, म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय सहावा सीमंतिनीची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती। जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्य सौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचंही सांगत होती। तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला। तर भावी दुर्दैव निरसावं म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचं शिवव्रत करू लागली। ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला। त्यावेळी दसरा दिवाळीचं निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्याशीच ठेवून घेतलं, त्यांची हौसमौज पुरवली। एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला। या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळलं। त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचं राज्य बळकावलं आणि त्याला कैदेत टाकलं। याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवं आलं तरीही सीमंतिनीने आपलं सोमवारचं शिवव्रत चालूच ठेवलं। इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तिथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेलं। तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतलं। पुढे 3 वर्षांनी चित्रांगद परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्त्र नागांचं बळ, अमूल्य भेटी आणि तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन असं वचन देऊन यमुना तीरी आणून सोडलं। त्यावेळी सीमंतिनी ही स्नानासाठी आली होती। तिने त्याला पाहिलं पण ओळखलं नाही। त्याने तिला ओळखलं, तिची चौकशी केली आणि तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असं सांगून तो नैषद नगरीस गेला। तिथे शत्रूंना शरण आणून त्याने आपलं राज्य परत मिळवलं आणि आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीला भेटला। त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला। चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केलं। सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचं सर्वतोपरी कल्याण झालं। ओम नमः शिवाय।

तरले असंख्य स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष, सूत सांगे शौनकादिका, आर्यावर्त देश पवित्र, तेथीचा चित्रवर्मा नाम

दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया, प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळास उपमिजे वायुसुत, समरभूमीस भार्गव अजित।

कमंडलु शंकित स्वरूप अद्भुत वर्णूकिति तनुचा सुवास अत्यंत जाय दशयोजना पर्यंत सूर्यप्रभे समकांती भासत शशि

ओ वाळून टाकीती शशिमुखा, असो साडे झालिया पूर्ण, नैषध देशा गेला इंद्रसेन, सकळ वर्हाडी अनुदिन,

माझा चित्रांगद डोळस कोणे चोरून ने लागे, म्हणे म्या पूर्वी काय केले, प्रदोष व्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमाधव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन

प्राणपुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टधातु व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्वबीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलासराजे त्याचे उपासक आम्ही अस

राजपुत्र तेज समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातली एकाकडे एक पहाती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगद दिसतसे फणिमस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजे पर्यंत डोले

पुन पुसे साक्षेप वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्व सांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरुनिया चालिली अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगास गळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे

तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनी सहाती धरून कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी तीन दिवसा भेटवीन लटिके नभे कदापि जाण श्री सदाशिवाची आण

दिवसत्रय प्रकटवू नको, ऐसे सांगोनी परमस्नेहे, येरी चोर दृष्टी मुख पाहे, म्हणे वाटते चित्रांगद होये, ऐसे काय घडू शके, मृत्यू पावला तो येईल कैसा, मग आठवी भवानी महेशा, करुणा करा पुराण पुरुषा, नकळे लीला अगम्य तुझी, हा परपुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता, स्नेह उपजला माझिया चित्ता, परम आप्त

तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता, तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन, येरी करून हास्यवदन निज सदना प्रती गेली, सख्या बोलती आणवाहून तुझा भ्रतार होय पूर्ण, ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके, तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन, सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नकागे उग्या रहा, सीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली, सुखासना रूढ

जेवी उठविला उर्मिला रमण, आनंदमय झाले त्रिभुवन, तैसेच पूर्ण पै झाले, माता पितया समवेत, चित्रांगद चालिला मिरवत, नैषधपुर समस्त,

भाग्य पर्वत असंभाव्य उचंबळला, ऐश्वर्य द्रुम गेला तुटून, पुढती विरूढला भेदित गगन, तुझी सौभाग्य गंगा भरून, अक्षय चालिली उतरेना, धन्य धन्य सोम

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 6वा अध्याय ऐकला. 6व्या अध्यायाची फलश्रुती अशी, हा अध्याय स्त्रियांनी वाचावा, सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुषी होईल आणि कौटुंबिक आपत्ती टळतील. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूयात। संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, श्रीधर फडके यांचं संगीत असलेली संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना. संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
3: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तईपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा

0: चा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओ वरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 36वा श्लोक आहे, तो आपण पाहणार आहोत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपण पाहिलं हे 10 श्लोक जे आहेत त्याचा शेवटचा चरण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा आलेला आहे. आता पुन्हा पुन्हा ते सांगतायत की राम आपल्या दासाची, भक्तांची उपेक्षा करत नाही, हे कळलं थोडं थोडं. पण मग हा राम आहे कुठे, त्याला शोधायचं कुठे? ते ह्या पहिल्या चरणात सांगतायत. सदा सर्वदा देव सन्निध आहे. देव कुठे आहे, भगवंत कुठे आहे, असं जर आपल्याला शोधायचं असेल तर भगवद्गीतेनं म्हटलं आहे तसं, ईश्वर सर्व भूतानां हृद्येशेर्जुन तिष्ठती. तो आपल्या अंतःकरणात आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण फिरत राहतो, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर देवाला शोधायला. जे मोठे मोठे संत झाले ते देखील पहिल्यांदा शोधात फिरत राहिले, देवाच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधात फिरत राहिले. तसं इथं म्हटलं आहे, सदा सर्वदा नेहमीच, अमुक वेळेला असं नाही. देव सन्निध, अगदी जवळ. खरं सांगायचं म्हणजे तो अगदी जवळ आहे हे सुद्धा अलीकडे झालं. तोच आपण आहोत ही वस्तुस्थिती आहे, पण आपल्याला ते कळलेलं नाही आणि त्यामुळे हा गोंधळ होतो. मी इथं म्हणताय सदा सर्वदा देव सन्निध आहे, होता नव्हे, पुढे असणारही नव्हे, आहे, अखंड आहे. आणि काय करतोय? कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. धारिष्ट कोणाचं पाहायचं? जो दास आहे, भक्त आहे त्याचा. सामान्य मंडळी जी आहेत, जी रामाची उपासना करत नाहीत, भगवंताच्या पूजा अर्चा, नामस्मरण काहीच करत नाहीत, त्यांच्याबद्दल इथं ते काय बोलत नाहीत.

ते म्हणतात की असा जो भक्त आहे, दास आहे, त्याचं धारिष्ट पाहतात. कृपाळूही आहे पण त्याची परीक्षा पाहण्यासाठी, कसोटी घेण्यासाठी काही आपत्ती देखील त्याच्यावर कोसळतात. भक्त आहे म्हणजे त्याच्यावर काही आपत्ती कोसळणार नाही असा जर कुणाचा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाला संसारात असताना देह आहे तोपर्यंत नाना प्रकारची संकटं येणार, त्रिविध ताप आहेत ते त्याला पोळणार, पण ते पोळत असताना देखील एकीकडे कृपाळूपणाचा वरद हस्त आहे आणि एकीकडे त्याची परीक्षाही घेत आहेत. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट, खूप धारिष्ट पाहत नाही, अल्प, पण भगवंताच्या दृष्टीने जे अल्प आहे ते आपल्याला देखील खूप मोठं वाटतं. एवढं धारिष्ट आणायचं कुठनं? पण ते म्हणतात अल्पधारिष्ट पुरे. हे अल्पधारिष्ट दाखवताना भगवंतावर निष्ठा असावी लागते की तो माझा आहे, मी त्याचा आहे. मग साहेब बारीक सारीक गोष्टी असतील तर त्या मोठ्या धीराने त्याला तोंड द्यायचा, कारण तो कृपाळू आहे, दयाळू आहे, दीनानाथ आहे. मी त्याला धरलेला आहे तर तो माझी काळजी घेईलच घेईल. आई मुलाची काळजी घेते पण मुलाला काही गोष्टी कराव्याच लागतात, सगळंच आई करेल म्हणून चालत नाही. तसं इथं आपण आपल्या प्रयत्नांची, धैर्याची पराकाष्ठा केली पाहिजे, मग कृपाळूपणे तो आपल्याला सांभाळतो. पुढे पुन्हा ते म्हणतात तो आहे कसा? सुखानंद आनंद कैवल्यदानी, तो सुखस्वरूप आहे. देवाच्या ठिकाणी दुःख नाही, आपल्याला दुःख आहे, मानवाला दुःख आहे, कारण तो देहाला मी म्हणतो, संसारात गुंततो आणि मग सुखदुःखाच्या गाटंगळ्या खात राहतो. पण भगवंताच्या ठिकाणी फक्त सुखच आहे. म्हणून ते म्हणतात सुख आनंद आनंद. भगवंत कसा आहे? आनंदरूप, सुखरूप असा आहे, शांतिरूप, तृप्तिरूप. तसं सगळ्या ठिकाणी आहे, तो तृप्त आहे, शांत आहे. आणखी एक पुढं त्यांनी त्याला शब्द लावला आहे कैवल्यदानी. जी व्यक्ती शरण येईल त्याला कैवल्य म्हणजे मोक्ष द्यायला तो समर्थही आहे आणि दानशूरही आहे. या दोन्ही गोष्टी पुन्हा लक्षात घेतल्या पाहिजेत. एखादा समर्थ असतो पण तो दानशूर असेलच असं सांगता येत नाही. पैसा आहे खूप पण देण्याची इच्छा नाही, शक्ती आहे पण कोणाला मदत करण्याची इच्छा नाही, काय उपयोग त्याचा? आणि एखाद्याला इच्छा खूप आहे पण सामर्थ्यच नाही कसलं, ना शक्ती, ना पैसा, ना ऐश्वर, काहीच नाही आहे, तो मदत काय करणार? म्हणजे ह्या ठिकाणी सामर्थ्य आणि दानशूरता दोन्ही एका ठिकाणी आला आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे कैवल्यदानी, सुखानंद आनंद कैवल्यदानी. आणि मग पुन्हा तो चरण आला आहे नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. राम हा दासाचा अभिमानी असल्यामुळे तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही. हा चरण पुन्हा पुन्हा 10 वेळेला का आलेला आहे? तर भक्ताला, दासाला ही खात्री असायला पाहिजे की तो माझी उपेक्षा करणार नाही, तो निश्चित माझ्या पाठीमागा आहे. संकटे येणार येऊ देत पण मी त्याला तोंड देईन अशा एका खात्रीनं तो उभा राहतो. त्यासाठी हा चरण पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमाने. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून

भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. दुपारच्या द्वारकाधीश राजवाड्यामध्ये आलेले, राज्यसभेमध्ये आलेले, आणि राज्यसभेमध्ये आल्यानंतर यातला एक सैनिक भगवंताच्या जवळ जाऊन म्हणायला लागले की महाराज, आज कोणीतरी ब्राह्मण देवता तुमच्या दर्शनाकरता बाहेर आतुरतेने वाट पाहते, आणि त्यांचं नाव सुदामा आहे. सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवंतांनी एकदम सिंहासनावर उडी घेतली, आणि उडी घेतल्यानंतर पाहिलं आपल्या मित्राची दीनावस्था पाहिलेली. स्वतः भगवंतांनी उचलून जर कुठे नेलं असेल तर राजवाड्याच्या सिंहासनावरती न ठेवता एकदम अंतपुरात घेऊन गेलेली. अंतपुरात घेऊन गेल्यानंतर स्वतःच्या पर्यंगावरती, स्वतःच्या पलंगावरती सुदाम्याला बसवलेले. सुदाम्याला बसवल्यानंतर स्वतः भगवान सुदाम्याची सेवा करतात. रुक्मिणी माता पाहते आज भगवंतानी कोण ब्राह्मण घरात आणलेला आहे. आजपर्यंत जो कोणी याचक यायचा, जो कोणी ब्राह्मण यायचा, तो राजदरबारात ज्याला काय हवा असेल तो राजदरबारात दान घेऊन तो आपापल्या घरी जायचा. पण आज भगवंतानी भगवत भक्त असणाऱ्या सुदाम्याला आज अंतपुरामध्ये घेऊन आलेले. भगवान स्वतः पायाने हाताने सेवा करतात. भगवंताच्या सुदाम्याचे पाय चिपतायत तेव्हा रुक्मिणीला सांगितलं, अगं रुक्मिणी गरम पाणी घेऊन ये, ब्राह्मण देवता आज आपल्या घरी आलेले. इप्रप्रसादात धरणी धरोहम, या ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे मी आज द्वारकेचा अधिपती झालेले. मी द्वारकाधीश जे नाव साध्य केलेलं आहे ते नाव या केवळ ब्राह्मणांच्या मुळे प्राप्त झालेले. आणि रुक्मिणी तुझं जे पाणी ग्रहण केलेले ते केवळ या ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे केलेले. विप्रप्रसादात कमलावरोहण,

0: त्या रुक्मिणीनी गरम पाणी घेऊन आलेली, सुवर्ण तामण घेतलेलं आहे आणि स्वतः भगवान पाय धुतात. भगवान सुदाम्याचे पाय धुतात, पाय धुता धुता त्या भगवंताच्या सुदाम्याच्या पायातला काटा भगवंताच्या हाताला लागलेला आहे. तेव्हा भगवंतानी रुक्मिणीला सांगितलं, अगं रुक्मिणी सुई घेऊन ये म्हणले, कारण माझ्या सुदाम्याला अत्यंत कष्ट झालेले, खूप संकट पार करून माझ्या दर्शनाकरता या ठिकाणी आलेला आहे. तेव्हा रुक्मिणीनी सुई हा शब्द पहिलेला ऐकला. ती म्हणजे सुई म्हणजे काय महाराज, कारण आजपर्यंत ऐश्वर्यामध्ये जुळलेली ही रुक्मिणी तिला सुई म्हणजे काय माहिती नाही. तेव्हा पतिराजाला काही न विचारता तिने विचार केला, आपण सत्यभामेच्या घरात जाऊ म्हणले, तिच्या घरात जो सुई असेल मागून. तेव्हा ही सत्यभामेच्या घरात गेलेली, तेव्हा सत्यभामे सुद्धा माहिती नाही. तेव्हा या रुक्मिणीला येण्याकरता विलंब झालेला हे पाहिलं, तेव्हा भगवान स्वतः आपल्या दाताने या सुदाम्याच्या चरणात काटा काढत आहेत. देख सुदामा की दिन दशा, करुणा करके करुणा करुणा निधी रोये, पाणी परात को हात छुए नाही, नयन जलसे पग धोये. स्वतः भगवान सुदाम्याची सेवा करतात. आणि दुपारची वेळ झालेली, पाद्यपूजा झालेली आहे, तेव्हा या सुदाम्याला जर काय केलं असेल, पंचपक्वान्नाचं जेवण दिलेले. सुदाम्याने शिवा आजपर्यंत कधी पंचपक्वान्नाचा आस्वाद घेतलेला नाही, कारण दरिद्री जीवन जगत आहे. आणि आज भगवंताच्या हातचा प्रसाद मिळालेला, तेव्हा भगवान स्वतः सुदाम्याला भरवत आहेत. दुपारचं जेवण झालेले आणि सुदामा वामकुक्षी करता जरा पोहोडलेले. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झालेली, सगळी भगवंताची मुलं देवाच्या पुढे बसतायत, देवाच्या पुढे बसून शुभम करोती कल्याणम स्तोत्र म्हणतायत. तेव्हा हा सगळा आवाज या सुदाम्याने ऐकला. सुदाम्याने विचारलं कि बाबा अरे कृष्णा हा आवाज कुणाचा येतोय. तेव्हा कृष्णाने सांगितलं, अरे सुदाम्या तुझा आवाज ऐकतोय तो माझ्या मुलांचा आहे. अरे म्हणले काय तुझं लग्न झालंय की काय. हो म्हणले महाराज माझं लग्न झालंय, तुमच्या आशीर्वादामुळे माझं लग्न झालेलं आहे, माझा गृहस्थाश्रम सुद्धा उत्तम प्रकारे चाललेला आहे. तेव्हा सुदामाजी म्हणतायत कि महाराज मला माझ्या भाभीजींचं दर्शन घ्यायचंय, मला माझ्या वहिनीचं दर्शन घ्यायचंय. तेव्हा भगवंताने सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, म्हणजे तुम्ही बसा म्हणजे. तेव्हा रुक्मिणीला बोलवलेले, रुक्मिणीला बोलवून सांगितलं, रुक्मिणी नमस्कार कर. रुक्मिणीने नमस्कार केलेला आहे, अखंड सौभाग्यवती भव. सुदाम देवाने आशीर्वाद दिलेले, रुक्मिणीच्या मागे सत्यभावा आलेली अखंड सौभाग्यवती भव, तिच्या मागे जांबवती आलेली अखंड सौभाग्यवती भव, तिच्या मागे मित्रविंद आलेली तिला अखंड सौभाग्यवती भव. सुदाम देव चमकून पाहायला लागले. अरे म्हणले तुझ्या या दासी इतकी काय सगळ्या. हो म्हणले महाराज सगळं तुमचा कृपाशीर्वाद आहे, म्हणले तुम्ही फक्त आशीर्वाद देण्याचं काम करा म्हणले. तेव्हा एक एक पत्नी यायला लागले. हा सुदामदेव हात उचलून उचलून थकला, आता जीवा हातामध्ये ताण राहिलेला नाही. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव, सगळ्यांना आशीर्वाद द्यालेले. जीव दुपारी पंचपक्वान्नाचे जेवण झालेलं होतं, ते पंचपक्वान्नाचे जेवण केव्हा जिरलेलं होतं या सुदामदेवाचं. सुदामदेव अत्यंत थकलेले, आता भव शब्द निघून निघाला, अखंड सौभाग्यवती, अखंड सौभाग्यवती. किती स्त्रिया येत आहेत, तेव्हा सगळीकडे पाहिलं तर अजून काय स्त्रियांच्या रांगसुरी. तेव्हा सुदामदेव भगवंताच्याकडे पाहत आहेत. अरे भगवंता या सगळ्या कोण म्हणजे तुझ्या पत्त्यां की काय. हो म्हणले महाराज हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, जेणेकरून यांचा अखंड सौभाग्य राहील आणि हे सौभाग्य माझ्या आयुष्याकरता कारणीभूत होणार आहे, ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळावा. तेव्हा या सगळ्या पत्न्या एक एक एक यायला लागले. सुदामदेव अत्यंत थकलेले, आता सौभाग्यवती सुद्धा गेलं, अखंड अखंड एवढंच यायला लागलेले. अजूनही पत्त्या काही संपत नाही. तेव्हा सुदामजीच्या मुखातून फक्त अ अ यायला लागलेले. तेव्हा भगवंतांनी विचार केला, आता सुदामजींना जास्त त्रास देऊन उपयोग नाही. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, आता महाराज असं करा म्हणले, सगळ्यांना एकच आशीर्वाद द्या म्हणले तुम्ही. तेव्हा सगळ्या स्त्रियांना बोलवले आणि सगळ्या स्त्रियांनी या सुदामजींनी सगळ्या स्त्रियांना आशीर्वाद दिलेले. अखंड सौभाग्यवती हो, तुमची कीर्ती ही चिरकाल चिरंतर राहो, अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि पुत्र पौत्रांनी युक्त तुमचा गृहस्थाश्रम पुत्र पौत्राधिकांनी युक्त व्हावा, अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि सुदामदेव एकदम शांत बसलेले. सगळ्या स्त्रिया गेलेल्या आहेत आणि सगळ्या स्त्रिया गेल्यानंतर कोणाला कृष्णाला म्हणलं, अरे बाबा कृष्णा किती पत्नीशी. अरे बाबा माझी एकच पत्नी, तर माझा संसार नाकेन व्हायला लागला. बाबा मी माझ्या संसारात किती दुःखी कष्टी आहे मीच विचार करतोय. तेव्हा तू या सगळ्या स्त्रियांच्या बरोबर कशा प्रकारे गृहस्थाश्रम चालवतोस. तेव्हा मला भगवान म्हणतायत, महाराज हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे. दुसरा दिवस आलेला आहे. दुसऱ्या दिवशी भले पहाटे नित्याच्या सवयीप्रमाणे सुदामजी उठलेले. सुगंधी द्रव्याचं स्नान झालेलं आहे, उटणं वगैरे लावून स्नान झालेलं आहे, आणि भगवंतानी भरधरी वस्त्र सुदाम देवजींना निसाल दिलेली, आणि दोघेही बसलेले आहेत बालपणाच्या, आणि गोष्टी चाललेल्या आहेत. सांदीपुरींच्या आश्रमात कशा प्रकारे यांनी क्रीडा केली होती, सांदी गुरु गुरूंची कशी सेवा केलेली होती, सगळ्या पूर्वस्मृतीला उजाळा मिळालेला आहे, पूर्वस्मृती एकदम जागृत झालेली आहेत. तेव्हा भगवंतांनी विचारलं, अरे सुदामा तुझा विवाह झाला की नाही म्हणले. ते म्हणले, हो महाराज तुझा विवाह, माझा विवाह झालेला आहे भगवंता, ही सगळी तुझीच कृपा आहे म्हणे, माझा विवाह झालेला आहे आणि मला चार मुले आहेत म्हणले महाराज. तेव्हा भगवंतांनी विचार केला की माझा भक्त कसा आहे, अनन्य भावाने मला शरण आलेला आहे आणि आयाची तृप्तीने जीवन जगतोय, तेव्हा याच्यावरती काहीतरी कृपा करावी, अशा प्रकारचा विचार भगवंतांनी केलेला आहे. आणि भगवंतांनी या सुदाम्याच्या सेवेमध्ये 8 दिवस घालवलेले. तेव्हा सुदामजी एके दिवशी पत्नीची आठवण झालेली, मुलाबाळांची आठवण झालेली, गळागळा आश्रय व्हायला लागलेले. तेव्हा सुदामजी भगवंताला म्हणतात, अरे भगवंता आता मला जाण्याकरता आज्ञा दे बाबा, पोरबंदरला जाण्याकरता आज्ञा दे, कारण मी जर नाही गेलो तर माझी मुलं उपाशी राहतील, माझी पत्नी उपाशी राहील, कारण मी जी भिक्षेमध्ये आणतो त्याच्यावरती आमचा गृहस्थाश्रम चालतो, आणि मी इकडे आल्यापासून भिक्षा बंद आहे, कारण माझी पत्नी सुद्धा माझ्याप्रमाणे अयाचित आहे, कुणाला कधी मागणार नाही, स्वतः करता मागणार नाही, भगवंता आता मला जाण्याकरता आज्ञा दे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा माझ्या भाभीजींनी मला काय दिले की नाही म्हणले. तेव्हा हे भगवंताचं ऐश्वर्य पाहिलं आणि या सुदामजींना आपल्या दारिद्र्याची लाज वाटायला लागली. तेव्हा भगवंतांनी या सुदामींनी जे आणलेले पोहे होते ते सुद्धा लपवून ठेवण्याचा प्रयत्न चाललेला होता. भगवंतांनी पाहिलं की सुदामजी आपल्यापासून काहीतरी लपवतायत, तेव्हा ती पोह्याची पुरचुंडी पाहिलेली आणि सुदामजींच्या हातातून भगवंतांनी घेतलेली. भगवंतांनी घेऊन तो प्रसाद स्वतः भगवंत ग्रहण करतायत. एक मोठी खाल्ली आणि दुसरी मोठी हातात घेतल्याबरोबर तिकडून रुक्मिणी धावत आलेली की महाराज हा ब्राह्मणांचा प्रसाद आहे, हा ब्राह्मणांचा प्रसाद आम्हाला सुद्धा मिळावा म्हणून त्या रुक्मिणीनी ते पोहे घेतलेले आणि सगळ्यांना थोडे थोडे वाटलेले. भगवंतांनी जो प्रसाद ग्रहण केलेला आहे त्या प्रसाद रूपाने या सुदामजींची नगरी सोन्याची करून टाकली. या सुदामजींना सांगितलं की महाराज तुमची जायची इच्छा असेल, कारण आज मुलं तुझी वाट पाहत असतील, तुमची पत्नी तुमची वाट पाहत असेल, महाराज तुम्हाला जायचं असेल तर आता तुम्ही जाऊ शकता. तेव्हा या सुदामजींनी आपली जी वस्त्र होती पहिली ती वस्त्र नेसलेली आणि भगवंताची जी वस्त्र भरझरी वस्त्र होतं त्याच ठिकाणी काढून ठेवलेले की भगवंता मला कुठल्याही प्रकारचं धन नकोय बाबा, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहू संतन भूखा जाय, भगवंता द्यायचं असेल तर एवढंच दे जेणेकरून माझ्या कुटुंबाचं भरण पोषण होईल आणि माझ्या घरामध्ये आल्यानंतर कुणी अतिथी विनमुख जाता कामा नाही, एवढं दे भगवंता, म्हणून हे तुझं ऐश्वर सुद्धा मला नको, कारण ऐश्वर जर असेल, ऐश्वर जर आल्यानंतर मला जो तुझं विस्मरण घडणार असेल त्या ऐश्वर्याची सुद्धा काय किंमत आहे, मला तुझं ऐश्वर नको, म्हणून ते भरझरी वस्त्र सुदामजीने तिथे काढून ठेवलेले, आपली पहिली वस्त्र धारण केलेली आणि सुदामजी तिथं कुठे निघाली असेल, पोरबंदरला निघालेली. पोरबंदरला निघाल्यानंतर सुदामजीची नगरी सोन्याची झाली होती. पाहिलं तर सुशीला भरझरी वस्त्र धारण केलेले, गळ्यामध्ये अनेक प्रकारची आभूषण घातलेली, हातामध्ये सुवर्णाचं तामण घेतलेलं आहे आणि आपल्या पतीच्या औक्षणाकरता दरवाजावरती उभी. सुदामजी सगळीकडे चमकून पाहतायत, आज आपल्या पत्नीला सुद्धा ओळखत नाहीत, आज आपण दुसरीकडे चालू की काय, अशा प्रकारचा विचार या सुदामजीच्या मनात यायला लागले. तेव्हा सुदामजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. अरे भगवंता मी फक्त तुझ्या दर्शनाकरता आलेलो होतो, मला कुठल्याही प्रकारच्या ऐश्वर्याची इच्छा नव्हती. आणि भगवंतांनी जर काय केलं असेल तर या सुदामजीच्या वरती अनुग्रह केलेला आहे आणि त्याचा 18 विश्व असणार दारिद्र्य नष्ट करून या सुदामजीच भालमस्तकावरती रेषात बदलली. भाली सुदामजीच्या विधीने लिहिले की भीक मागावे ते पुसवून हरीने लिहिले की भीक न मागावे. सुदामजीला ऐष्ट ऐश्वर्य संपन्न केलेलं आहे आणि सुदामजीचा गृहस्थाश्रम पुन्हा आनंदात चाललेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। कायस्थ प्रभू ज्ञातीचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते। त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मण सुद्धा आला होता। स्वामींची पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता। त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता। प्रभूंनी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवाला सांगितलं की स्वामींची पूजा कर। ब्राह्मणाने हातातलं नैवेद्याचं पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट खाली ठेवलं, तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला। मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले, अरे तुझ्यासाठी 5,000 रुपये ठेवले आहेत, ते प्रथम घेऊन जा। स्वामींनी 3 वेळेला हे वाक्य म्हटलं। सदाशिव एकदम गांगरून गेला। तो स्वामींना म्हणाला, स्वामी मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे, मला 5,000 रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार? ब्राह्मणाचं बोलणं संपतं न संपतं तोपर्यंत एक फकीर एका काळ्या भोर कुत्र्याला घेऊन आला। स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचं ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितलं। स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरसावंद्य मानली। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने ते नैवेद्याचं ताट फस्त केलं आणि ते एकदम अदृश्य झाले। प्रभू हे सार आश्चर्यचकित होऊन पाहत होते। त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता, परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या साह्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली। नैवेद्याच्या ताटात थोडं अन्न उरलं होतं। स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचं ताट परत दिलं। फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने खाल्लेलं उष्ट अन्न खायचं की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला। तेव्हा स्वामी म्हणाले, तुला खायचं असेल तर खा, तुला खायचं असेल तर खा, नाही तर मला परत दे। स्वामींच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईला परत आले। तेव्हा एक चमत्कार घडला। प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचारी म्हणून काम करत होता। ह्या मावशीने ह्या सच्चिल ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले। तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टाप्रसाद ग्रहण केला म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सज्जन वृत्तीच्या सात्विक माणसांपाशी सहृदयता असते, तेच लोक भगवंताचे परमभक्त असतात। त्यांच्या मुखात कुठलेही मर्त्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचं नाम असतं। त्या नामात ती माणसं अखंड दंग असतात। त्यांचं परमेश्वरापाशी काहीच मागणं नसतं। ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता, तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या. नंदादीप या कार्यक्रमात